शून्य तिरसठी चार एक चालीस पांच सय दुई मोबाइल अंठानब्बे पांच साठी चालीस पांच सय दुई र अंठानब्बे चार साठी एकवन्न चार सय एक।

0: access to all.
1: Nisulka Akha Sibir Hune Bare Suchana Sanima Bank Limited, Putali Bazar Sakha Sangza, Ra Himalay Akha Aspatal Pokhara ko Pravidik Sahayogma, Nimna Miti Samay Ra Sthanma, Nisulka Akha Sibir Ra Motia Bindu Sibir Sanchalan Huna Gai Rahekale, Sampurna Motia Bindu Wa Anya Akhaka Birami Harule, Labh Linu Huna Anurodh Gardachau. Pahilo Din Asar 7 Gate, Karyakram Akha Screening Camp, Sthan Kalika Samudayika Aspatal, Birkot Nagar Palika, Helu Sangza. Dosro Din Asar 8 गते आखा स्क्रीनिंग कैंप स्थान क्षेत्रीय समाज भवन बैरघारी भिरकोट नगरपालिका 1 स्याङजा तेस्रो दिन असार 9 गते कार्यक्रम क्याटारेक्ट सर्जरी कैंप स्थान गढौ प्राथमिक अस्पताल वालिङ नगरपालिका 9 स्याङजा